तो ना लकड़ी ओळ तो सुतारे सौ जाणू सुतार छोलन बरोबर करत लोवा ओळ रोकन केन कतो लवारे गन जाणू छोरे वन को तपान कूटन बरोबर करत अरे तू ओळा वागरो तो बेटा कीर्तन भजन पोती प्राण सामना बरोबर सुदो वे जाय छे कन संगत करो रे सज्जन की बढ़त बढ़त बढ़त जाए संगत करे दुर्जन की तो घटत घटत नीचे आए संगत करी छेली गजकी मनमान फल खाए।

0: अबा तू केस अरे माटी रोज गीत गायो बाई कोनी गीत गायो बाहर तुको मन बुड़का बसारे अरे सामल कान भरन बाई कुछ को कहीं लागत
1: रोज खर्चा।

0: गोपालकृष्ण रक्षण करायचं आणि भगवान शंकरांनी फात करायचं, हे तिन्ही तीन काम करत. आणि अवघे तो ये तिन्ही मुडा चढ रे, काय गेला तुम्हाला मुडा केवढी चढ रे चालू देख कसे सारू चढरेच गोतो काचा वचन दो एल वचन काय बघो. नारस्वामी आहे तो वन हम पूछी हम देवे घरेरी बाई सा मानव लोकुर मा हमी ती कोई मोठी से काही कतिक अनुसुया माता कुछ छचक छकच मान लोकुरे माई मर्तवी देशेर माई वो बाई रो सत्वा लाव जेरे पछ बाटी पाणी तमने ठीक काय हरकत छे नी. अरे बाईरी वाते सांभळो सांभळे सवी का हरकत छे नी सांभळो. घरेर माई मत खेते माई खत जगेर माई पत वाद सांभळो पण सांभळरी सांभळो न सांभळे वाद जर सांभळे तो काय वच
1: काय वच.
0: कांडेर माई जर छोरी सगाई की देवन मालकणेर आरे मारो माटी जर रोकर तो काय करे छू
1: काय करे.
0: सगाई भी तोडा ना के सगाई न तडाई वाया भी वेगो तो छोरी होटो बला लाव पण माटी रो चाले देनी का चाले देनी माटी न आरेम लेलेच माटी न आरेम लेलेच माटी न आरेम लेलेच को बाई वरो संसार चाले देनी. उ नंदी करा ढाय जणो आयो पाणी तो प्रज वेंडगे जा करण केताणी मन काय केरच बाई.

घर घर चोटी पकड़ फेर ये रे सारू काई करो रे भा पानी रंग बांध रे पाल मरे रंग जिंकले रे काल जगासी काल खाए संत माता दिले पाए अरे जगेन काल खाए वालो छ जायर छ नरधई जावाळ छ ई रेवाळ छेनी पण काई करो चौऱ्याऐंशी चुकारो मारे गोपाल कृष्ण रो नाम सत्य तू सत्य तू सत्य सत्य जो चाले वालो छ वो रे घगरा मारो भगवान बाई राबो रावो कोनी राब मेलो छ करण केर मन काई केर छ बाई।